0: 哎哎。我叫把當車通啊。嗯嗯。通過個將的公路去把永南了,這個你。阿里。我叫你個的去通過的。阿里里,你那車通過幾馬個連車能阿里灣的有那麼呢。你讓的去的,你個車通過個呃,我們的把公路過的呢。呀呀,你那樣去門的等啊,去連車的你的,通過幾馬永義跟龍子去的把順的過的了過。哦呀。呀,你那個個的麼?
1: 哦,天龙都嘛,地母。地母也,你那主播个,书个,父母都嘛个,有爸妈郎个,你嘛,这些个,你嘛,你嘛,你嘛,你嘛,你嘛,你嘛,你嘛,你嘛,你嘛,你嘛,你嘛,你嘛,你嘛,你嘛,你嘛,你嘛,你嘛,你嘛,你嘛,你嘛,你嘛,你嘛,你嘛,你嘛,你嘛,你嘛,你嘛,你嘛,你嘛,你嘛,你嘛,你嘛,你嘛,你嘛,你嘛,你嘛,你嘛,你嘛,你嘛,你嘛,你嘛,你嘛,你嘛,你嘛,你嘛,你嘛,你嘛,你嘛,你嘛,你嘛,你嘛,你嘛,你嘛,你嘛,你嘛,你嘛,你嘛,你嘛,你嘛,你嘛,你嘛,你嘛,你嘛,你嘛,你嘛,
0: ketina tergung galen sendi chetmur ko de yonul khchela map khmuro mag yu pama langu nyama da sergunu ga manglendegin tina khaga tergung galen sendi jilde tang manglende sazgalik chekirsang
1: otto nozebay wajkini
0: kwatinchi are
1: asheshim jago no ate chilin sachimal ta
0: saze
1: Hello,
0: Yeah, to book the Gungalin send the Jilde Tangle map Mudu Maga, you Pamalangu Yamanda, Sir Gunuga Manglendas, as Galak Chikerji.
2: Oh, did that Jomu Chokuwa?
0: Hey, Quatin Chi.
2: Oh, Pomodoma, Baga. Ayo.
0: Alamap Mudu Maga, you Pamalangu Yamanda, Sir Gunuga Manglenda, good real.
2: Marit Tantoma Pomodoma?
0: Tirung Tatunga, Tatunga Jahi did it, Pomodoma, madre.
2: Tasis gunu sare.
0: Ni le tuz gre tatun wari de gunga.
2: Ta pesel tuni ya pomo duma ro kha.
0: Ade teina chu shug lxti de serk je.
2: O ti uka. Chung gunzen ba dan da ge ai chame duma ra de pomo duma uka tanta wa.
0: Ade.
2: Tera thatongwa zamba tasina mesi tasini mesi gida ya ta kanta ta amamba ayamu duma uka. Oh, tera suha ya ta ngalisi pa ya ngonzaba dike akhti kini.
0: Kwa chinchi?
2: Ya ya dake tomu yongla tasi dila ka chandri lakhti sikini.
0: Adi?
2: ओ तवे ती अजाजना चकुन ती सेकते नेंगे खिनेंगे रिवा सेकुन ती ना सुन्या
0: अरे दी जाजुंगा चकुनुंद रिंचेन छोरा दी पामा छिरुन सुकुनंग नुग जाखी लोयंग सेरगु नुग सेरगिजगरे
2: जासि लोयंग ला
0: ओ लोयंग कारपुजि नुग अंदे ग सेरगिजगरे
2: ओ लोयंग केपो
0: हम
2: ओ ते द होते से तोंडे
0: अरे तिना थंगा जिमा गलेन छनंगा छुरे वाजन त जाजुंगना चकुनु ग सेरगिंद कोटगी लागो
2: लोयां केओ या या या कोटन से देमो छी ना
0: या देमो
2: या या
0: या तो पना बातिना छमदनि गा छी तेगुंग गवा नंग थेंजे फोन्या गलेन छन दि छी थुमर कोटगी यो नु लखचे लमा फमो रोमा ग यु फामा लांगु न्यमा जा सेरगुनु ग अमंगलेन दे सेजिनो जुयिल